0: हंगार
1: अंगार दो मिंदुर कोरी एकार गड़ फन रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो होगेरे मिंदमो पार गड़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एकनी दिवे ही राज्य क्या डूं
3: दस कुरमा
4: अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम
3: आद कुरबा
5: अस्सलामुअलैकुम
6: वालेकुम सलाम
3: सवाबा दरुमा इतुरु कुरबा
7: अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम
8: एकाकु अनेक का बदल वाहिंदु हिनितुम वेलु मायकु सलाम गुवालुम की इस्लामी रिवेति अदबुत होगे तेरे वाकमे अदि मुस्लिमु कुरे एकाकु अनेक के मच्चवा हक्के
9: ಎಹಾರಾ ಮಿಹಾರುಗೆ ಫಿಲ್ಮ್ ತೋಗೆ ಹಿಗ್ಗೆ ಮಂಜರ್ ತಕ ಲವತೋಗೆ ತೆರಿಯ ಫೀನಾಲಮ
10: ಏ ಬಲ ಮಿಹಿರ ಲತೀಫಾ ಕೊಂತಾಕ ಗೊತ್ತತ ತಿ ಅಣ್ಣ ನೀ ಏ
8: ಮುನ ಬೆಮ್ಮಾಣಿ ಕಿಹಿನೆ